0: ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಸಂಗ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ಸಮಯ ಬಿತ್ತೆಕು ಪತ್ತೈ ಹುಂದೈನ ತರ ಕೆ ತಪಾಯಿಕು ಪೈಸಾ ಸಮಯ ಸಂಗೈ ಬಳಿರಹೆಕು ಸ ಅವ ಢಿಲು ನಗರ್ನೋಸ್. ತಪಾಯಿ ಸುತೆಕು ವೇಲಾಮಾ ಪನಿ ತಪಾಯಿಕು ಪೈಸಾಲೆ ತಪಾಯಿಕಾ ಲಾಗಿ ಕಾಮ್ ಗರ್ನೆಛ. ಮಾತ್ರ 1000 ರೂಪಾಯಿಬಾಟ ಯಸ್ ಐಪಿ ಶುರು ಗರ್ನೋಸ್. ತಪಾಯಿಕು ಥೋರೈ ಥೋರೈ ಶೇರ್ ಲಗಾನಿಲೆ ಭೋಲಿಕು ಸಪನಾ ಪೂರಾ ಗರ್ಛ. ನ ಧೇರೈ ಜಾನ್ನು ಪರ್ನೆ ಝಂಝಟ್ ನ ಬಜಾರಕು ಉತಾರ ಚಢಾವಕು ಡರ್. ಯಸ್ ಐಪಿ ಮಾ ಥೋರೈ ಲಗಾನಿ ಬಜಾರಕು ಫಾಯ್ದಾ ರ ಭವಿಷ್ಯಮಾ ರಾಮ್ರೋ ಪ್ರತಿಫಲ. ಆಜೈ ಆನ್ಲೈನ್ ಮಾರ್ಫತ್ ವಾ ನಜಿಕ್ಕು ಮಾಛಾ ಪುಷ್ಪ ಬ್ಯಾಂಕ್ ವಾ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಮಾ ಸಂಪರ್ಕ ಗರಿ ಮಾಛಾ ಪುಷ್ಪ ಎಸ್ ಐಪಿ ಯೋಜನಾ ಶುರು ಗರ್ನುಹೋಸ್.
2: अझै पनि धेरै ठाउँमा महिनावारी भएका पाँच दिनमा फरक फरक व्यवहार गरिन्छ. कतै घर बाहिर राखिन्छ, कतै चाहिँ घरभित्रै फरक व्यवहार गरिन्छ.
3: केही हुन्न मुवा, सुने नहुने होइन कि, सफा गरे भइहाल्यो नि.
2: आ जेसुकै भन, म छाउन्जेल चाहिँ चार दिन चाहिँ बार्नुपर्छ है, पछि जेसुकै गर.
3: मुवा महिनावारी भएको बेला खान नदिनु, भान्सा वा पूजा कोठामा जान नदिनु, केही कुरा छुन नदिनु, यी सबै विभेद हुन्. यस्ता कार्य कानून र संविधान विपरीतका काम हुन्. अरूलाई भन्नुभयो भने त कारवाही हुन्छ मुवा, पहिलाको जस्तो छैन अहिले.
4: हो तिमीले ठिक भन्यौ बुहारी, महिनावारी हुँदा वा नहुँदा समान व्यवहार हुनुपर्छ. यस्तो काम समानता स्वतन्त्रता महिला हक विरुद्ध छ. यस्तो विभेद मानसिक शारीरिक योजन्य हिंसामा पनि जोडिएको हुन्छ. कस्तो नबुझेको
2: भो भो, ससुरा बुहारी मिल्नु पर्दैन. मैले बुझे, अबदेखि गर्दिन. हामीले जे सिक्यौं त्यही भनेको त हो नि, के गर्नु, हाम्रो पालामा जस्तो कहाँ हुन्छ.
5: महिनावारीलाई मर्यादित बनाउ, विभेद अन्त्य गर्नु.
6: नेपाल सरकार विज्ञापन बोर्ड.

0: ಸೌಂಡ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ಘರ್ ಹೋಸಿಯಾ ಆಫೀಸ್, ಹೋಟೆಲ್ ಹೋಸಿಯಾ ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್, ಚಿಟೋ ರ ಭರ್ ಪರ್ದು ಇಂಟರ್ನೆಟ್ ಸೇವಾ, ಪೋಖ್ರಾ ಇಂಟರ್ನೆಟ್, ಪೋಖ್ರಾ ಕೋ ಬ್ರಾಂಡ್, 25 ವರ್ಷಕ್ಕೂ ವಿಶ್ವಾಸ ಗತಿ ಸಹಪಾರ, 1 GBPS ಸಮ್ಮಕ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಕೋ ಬಹಾರ, ಸ್ಟ್ರೀಮಿಂಗ್ ಗೇಮಿಂಗ್ ಕಾಮ ಹೋಸಿಯಾ ರಮಾಯಿಲೋ, ಜಾ ಸುಕೆ ಜಾವು ಕನೆಕ್ಷನ್ ಮಾ ಕುನೆ ಗಡಬಡಿ ಸೈನ ಢಿಲೋ, ಪೋಖ್ರಾ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಸದೈ ತಪಾಯಿಕೋ ಸಾಥ್ ಮಾ, ಹಿಜೋ ಆಜ ಭೋಲಿ ಹಾಮಿ ಸೌ ತಪಾಯಿಕೋ ಬಾಟೋ ಮಾ, ಚಿಟೋ ಭರ ಪರ್ದೋ ಸುಲಭ ರ ಸಹಜ, ಪೋಖ್ರಾ ಇಂಟರ್ನೆಟ್ ತಪಾಯಿಕೋ ಪೈಲೋ ರೋಜಾಯ.
2: त्रिवी शिक्षण अस्पताल, टीचिंग हॉस्पिटल महाराजगंज काठमांडू का वरिष्ठ सुगर थायराइड तथा हार्मोन रोग विशेषज्ञ डाक्टर नरेश पराजुली अब पोखरा में उपचार हुने समस्याहरू, सुगर को समस्या, गर्भकालीन मधुमेह, थायराइड हार्मोन को गड़बड़ी हुने, निसंतानपन, महीनावारी गड़बड़ी, योनिच्छा में कमी हुने, महिला को शरीर में अनावश्यक रौ आउने, कम उमेरमै प्रेसर, मोटोपन, कोलेस्ट्रोल बढ़ने, उमेर अनुसार शरीर को उचाई नबढ़ी, को हुने वा धेरै अग्लो हुने, बिरामी जाँच यही असार 20 गते शनिबार बिहान 9 बजेदेखि दिउँसो 3 बजेसम्म. सम्पर्क परिचित मेडिकल हल प्राली, परिचित स्वास्थ्य क्लिनिक, पोखरा 4 गैरापाटन पालिखे चोक. सम्पर्क 98434-032-29, 98028-59321, 061-581-871.
3: दैनिक 1 रुपया भन्दा कममै 2,30,000 सम्मको आर्थिक सुरक्षा. हजुर, ई सेवाले ल्याएको छ ई सेवा केयर प्याकेज, जसमा विभिन्न स्वास्थ्य सेवा, फिटनेस क्लिनिकहरूमा 30% सम्मको छुट, साथै रु 2,30,000 सम्मको दुर्घटना र अस्पताल भर्नामा बीमा पनि पाउनुहुनेछ. आजै ई सेवा एप भित्र रहेको ई सेवा केयर प्याकेज खरिद गरी विभिन्न फाइदाहरूको लाभ लिनुहोस्.